सारे जो हाथों को लेके इन हाथों में तूने कहा था। आदत नहीं मुझको रोने की पर आंखों से आंसू फिसल जाते हैं। ना करना चाहूं पर बातों में अक्सर तेरे ही किस्से निकल आते हैं। दिल कहे मेरा उसे प्यार करना छोड़ दे, सेम टू सेम जैसे वो गई छोड़ के। चल ले कर मेरा जो भी तेरे को लाके सब कुछ मैनू मेरा मोड़ दे मोड़ दे। चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल